गावे को दात जाने निशान गावे को गुण वड्याचार गावे को विद्या विखम विचार गावे को साज करे तन खेह गावे को जी लै फिर देह गावे को जापै दिसै दूर गावे को वेखै हादरा हदूर कथ ना कथी ना आवै तोट काथ काथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लैंदे थक पाहे जुगां जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विगसै वे परवाह साचा सा